0: قسم چلے ارداس بائیسویں پوڑی دے نال سمبندت پنج سلوک جس دا ہن اے تیسرا سلوک ہے جس دی وچار پرم ہے نال ایانے دوستی وڈا روسونیوں پانی اندر لیک جوں کس دا تھاؤں نہ سائد کنن ایک چھوٹا اپنے تو تے اپنے تو وڈا وڈا رو اے دنال دوستی کدی پختہ نہیں ہو سکتی دوستی برابل تے تلتے ہی ہوں گی ایسا بھی ہو سکتا ہے کوئی دھن وچ وڈا ہوئے کوئی اقل وچ وڈا ہے کوئی گن وچ وڈا ہے کوئی انہاں وچ چھوٹا ہے لیکن منکھ جیون دے ہر پل وچ چھوٹا نہیں ہوندا کدھرے دھن وچ چھوٹا ہوئے گا گناں وچ وڈا ہوئے گا گناں وچ چھوٹا ہوئے گا تو شریرک تل تے وڈا ہوئے گا بزرگ ہوئے گا غرض کے ہر منکھ دے کول کچھ نہ کچھ وڈیائی ہے کہ ہر منکھ دے کول کچھ نہ کچھ چھوٹا پن بھی ہے شاید کہ جتھے برابری دے تل مل جان گن دا تل مل جائے عمر دا تل مل جائے عقل دا تل مل جائے کلا دا تل میل کھا جائے تو دوستی وچ بڑی پختگی آ جاندی ہے پر کلا وچ اپنے تو وڈا ہے گن وچ اپنے تو وڈا ہے دھن وچ اپنے تو وڈا ہے عمر وچ اپنے تو وڈا ہے تو اس دی وڈیائی نال ساڈا کوئی میل نہیں بنتا نہ اسی عمر وچ وڈے نہ عقل وچ وڈے نہ دھن وچ وڈے نہ کلا وچ وڈے نہ سمپدا وچ وڈے جیون دا ہر تل چھوٹا تو صاحب کہندے نے دوستی ہووے گی نہیں دوستی لئی کوئی ایک قد تل دا میل ہونا لازمی ہے اپنے تو چھوٹا یا اپنے تو وڈا صاحب کہندے اگر دوستی جڑ بھی جائے تے جڑدی ہوئی دکھائی پرتیت ہوئے پر مہاراج کہندے او ایسی ہے نال ایانے دوستی وڈا رو چونے ہوں پانی اندر لیک جوں تس دا تھاں نہ او تے اس طرح ہے جویں پانی دے چک لکیر پائی ہے ادھر پاندے گیا ادھر مٹی گئی ادھر دوستی جوڑ دے گیا ادھر دوستی ٹوٹتی گئی ہے اور ٹوٹن دا کارن کی کوئی تل برابری دا نہیں دوستی گوڑی برابری دے تل تے ہوندی ہے یہ گل وکھری ہے کہ سنے ہو سکدا ہے چھوٹے نال لیکن جسنوں کہنن دوستی جسنوں کہنن مترتا جسنوں کہنن پیار وہ تے برابری دے تل تے ہوئے گا جیسے ماں باپ بچے نال سنے کر دینے لیکن آکھیا جائے دوستی تو ماں باپ دی بچیاں نال دوستی نہیں ہے سنے کر کے بچیاں نال سمبند جوڑے ہویا ہے اس سنے نو اسی پیار بھی نہیں کہہ سکتے ہاں سنے وچ پیار ورگا کچھ ہے ایہدا اے مطلب نہیں کہ چھوٹیاں نال بالکل جو ہے سمبند جوڑنا ہی نہیں چھوٹیاں نال اگر سمبند جڑے گا تو سنے کر کے جڑے گا اور سنے اتنے ہی چر تک ہی رہندا ہے جب چھوٹا چھوٹا سمجھے اپنے آپ نو اور وڈے دا سنمان کرے تو اے پیار بنیا رہندا ہے اے سنبند جڑیا رہندا ہے لیکن چھوٹا چھوٹا پن محسوس ہی نہ کرے تو کہندے سنے دی مقدار گھٹ جاندی ہے سنے جو ہے ٹوٹ جاندا ہے تو مہاراج کہندے اپنے تو وڈا اور اپنے تو چھوٹا اس نال پائی ہوئی دوستی انج ہے جویں پانی وچ ایک لکیر بس پاندے گئے مٹدی گئی پاندے گئے مٹدی گئی جیڑیاں دوستیاں جگت وچ ٹوٹ جاندیاں نے جیڑا تال میل بیٹھے ہوندا ہے وہ لڑکھڑا جاندا ہے کوئی اس کلا وچ یا تے وڈا ہو گیا ہے یا دوجا چھوٹا ہو گیا کچھ نہ کچھ گل ہوئی ہے ورنہ دوستی لڑکھڑانی نہیں چاہیے کوئی گیان وچ اگے لنگے ہے دوجا پیچھے رہ گیا ہوگے گا کچھ سیل سبھاؤ وچ اگے ہو گیا ہے کوئی پیچھے رہ گیا ہوگے گا کوئی دیوی گناں وچ اگے ہو گیا ہے کوئی بالکل پیچھے ہو گیا ہے کل تک دوستی سی اج نہیں تو وہ جڑا تال میل بیٹھے ہویا سی وہ لڑکھڑا گیا ہے کوئی اگے لنگے ہوئے گا कोई पिछे रह गया होगा तो यह पिछे जो रह गया उस नाल स्नेह तो किया जा सकता है, हमदर्दी की जा सकती है, दोस्ती नहीं, क्योंकि फासला बहुत वड्डा हो जाता है, बहुत लंबा फासला। दोस्ती लई ते नेड़ता चाहिए है, ते नेड़ता होंदी है सुभाव दी, गुण दी, कला दी, ज्ञान दी, विज्ञान दी, पर इस तरह की कोई भी नेड़ता ना होवे तो दूरिया की दोस्ती कल्पना ते आधारित होंदी है, वास्तविकता ते नहीं। तो महाराज कहंदे ने नाल इयाने दोस्ती वड्डा रूह सिउण्यो पानी अंदर लीक ज्यो इस दा थाउ न थे मल्ला दूजा होए इयाना करे कम आन न सके रास जे इक अद चंगी करे दूजी भी जे रास। गुरु अंगद देव जी महाराज इस स्पष्ट करते ने कि इयाने नाल दोस्ती रास क्यों नहीं आउंदी, वड्डे नाल दोस्ती रास क्यों नहीं आउंदी। इयाने नाल ताही दोस्ती रास आ सकती है, वह तुतला के बोल रहे है तो असी भी तुतला के बोलीए। अक्सर देखा गया कि एक मासूम बच्चा तुतला के पिया बोलता है, मां बाप भी वैसे ही बोल रहे हैं, जो तुतला के बोल रहे है उहदे नाल संबंध जोड़न वास्ते तुतला के ही बोलना पड़ेगा, पर एक बुजुर्ग है, एक महान है, उहदे एक एक बोल दे प्रेम है, करुणा है, ज्ञान है, विज्ञान है, शील है, संजम है, जुगतियां ने उगतियां ने एक एक बोल विच इन्हां सारे गुणा तो जो हीणा है उहदा तालमेल बैठेगा नहीं। इस वास्ते साहिब कहिंदे ने लख यतन भी करिए कि अपने तो जो वड्डा है उस नाल दोस्ती जोड़िए, फासला बढ़ाए, ते अपने तो जो थोड़ा छोटा है उस नाल दोस्ती जोड़िए, फासला बड़ा। फासले मिटन गए अगर छोटे वर्गे हो जाइए या वड्डे वर्गे हो जाइए। इयाना जो है, जो छोटा है उसनों कोई वड्डा कम दे दईए, बहुत वड्डा कम, जैसे कि बंदगी बहुत वड्डा कम है, परमात्मा की भक्ति बहुत वड्डा कम है, ते अकल दे हीणे नूं प्रेरिए, सूझ समझ दे हीणे तो प्रेरिए, या उम्र करके बहुत कम है, बहुत कम है उसनु आखिए तू करनी है। तो महाराज कहने होए इयाना करे कम आन न सके रास, वो उस कम नु पाया तकमील तक नहीं ले जा सकेगा, पावे उसनु कह देता है। ऐसा भी हो सकता है कि जे एक अद चंगी करे दूजी भी वे रास, हो सकता है कोई एक अद कम वो चंगा कर देवे, बाकी सारे बिगाड़ के रख देवेगा, बाकी सारे टेंदी कला दे आउणगे, हो सकता है कोई एक अद कम महान कर देवे, चंगा कर देवे। कई दफा बच्चियां कोल भी कोई एक अद कम वड्डा हो जांदा है, महान हो जांदा है, और उस वड्डे कम करके ही संबंध जुड़ जांदे ने, उन्हां दा जिक्र हो जांदा है। मूल गल इतनी गुरु अंगद देव जी महाराज कह रहे ने, अपने तो जो छोटा है वड्डा कम कर नहीं सकेगा, अगर करण नूं कह दईए तां उहनूं पाया अंजाम तक नहीं लै जा सकेगा, और जे किधरे एक अद चंगी भी कर छड्डे तां दूजी विगाड़ के रख देवेगा, एक बनाणियां ते दस विगाड़ के रख देणियां, इस नाल गूढ़ा संबंध जुड़ नहीं सकदा। बड़े सोहणे दार्शनिक ए बोल ने गुरु अंगद देव जी महाराज दे। आप कहिंदे ने दोस्ती करनी है, मित्रता करनी है, तो कम से कम तल वेख लें, प्यार दा संबंध, बराबरी दा संबंध हुंदा है, और तीन तरह दा ए ढंग है संबंध जोड़न लई, स्नेह और प्रेम और श्रद्धा। जोड़ना है छोटे नाल संबंध स्नेह, और जिथे बराबरी दा तल है वो प्रेम, पर हुण वड्डा है उस नाल संबंध जोड़ना है तो स्नेह करके नहीं जुड़ेगा, प्रेम करके नहीं जुड़ेगा, वो तो श्रद्धा करके जुड़ेगा, उहदे चरणां ते श्रद्धा अर्पण करनी पड़ेगी, उहदे चरणां दे ते भरोसा ते श्रद्धा रखना पड़ेगा, वड्डे नाल संबंध जुड़ सकदा है। वड्डे नाल दोस्ती नहीं, वड्डे नाल जो संबंध जुड़ेगा वो श्रद्धा, उहते श्रद्धा भावना अर्पण करनी है। भावे संबंध जुड़ गया लेकिन अंदरों ये मनोवत है कि वड्डा है मैं छोटा हाँ, ये सागर है मैं बूंद हाँ, ये सूरज है मैं किरण हाँ, ये सागर है मैं लहर हाँ। इस तरह की भावना के अंदर लाजमी जो है पैदा करनी पड़ेगी। महाराज कहने संबंध जोड़न दे ये तरीके ने कि वड्डा वड्डा बनिया रहे, छोटा अपने थां ते छोटा बनिया रहे। छोटे च श्रद्धा ने वड्डे नाल संबंध नहीं जुड़ेगा, ते वड्डे नाल दे विच स्नेह ने तां वी छोटे नाल संबंध नहीं जुड़ेगा। वड्डा छोटे नाल संबंध जोड़ेगा स्नेह करके, छोटा वड्डे नाल संबंध जोड़ेगा श्रद्धा करके। एक होर संबंध जोड़न दा वसीला है वो प्रेम, जिथे छोटापन ते वड्डापन खो जांदा है वो तल है बराबरी दा, एक मिक बिल्कुल एक मिक। ऐसी ही हालत बन जाती है एक दिन कि भगत इतना अपने आप नूं वड्डा कर लैंदा है, वड्डा कर लैंदा है भगवान वर्गा ही हो जाता है। जैसे साडे देश दे सियाणे कहिंदे ने कि जवान बच्चा ते प्यो वर्गा ही हुंदा है, और प्यो नूं हुण उस नाल ऐसा सलूक करना चाहिए जैसे कि दोस्त, जैसे कि मित्र, क्योंकि हुण तो जवान हो गया, हुण तो वह व्याया जा चुके है, हुण तो बाल बच्चेदार हो गया, हुण उसनू इयाना समझ के ते उहदे नाल संबंध जोड़ना ते भुल होवेगी, ते गलत होवेगी। कल दा मासूम बच्चा वड्डा होके जे प्यो दी बराबरी ते आ सकदा है, ते कल दा इयाना भगत साधना करदिआं करदिआं तपस्या करदिआं करदिआं प्रभु दे बराबरी ते आ सकदा है। जैसे कि श्री रविदास जी महाराज कहिंदे ने तो ही मोही मोही तो ही अंतर कैसा, हे प्रभु तेरे विच ते मेरे विच अंतर की है कोई भी नहीं। अगर फिर भी मने आ जाए तो ऐसा है कनक कटल जल तरंग जैसा, तू सोना है ते मैं सोने तो बने होया गहना, तू सागर है मैं तेरी लहर हाँ, पर तेरे मेरे च कोई अंतरा ते नहीं। लहर सागर दे नाल संबंधित है, गहने ते सोने दा रूप ने, तो तेरे मेरे विच अंतरा नहीं। जे तू सोना है तो ये जड़े बने हुए गहने ने ये भी सोना है, जे तू सागर है तो ये जड़ी लहर है ये भी सागर दा हिस्सा है। हे प्रभु हे परमात्मा जे तू भगवान है तो तेरी छाया मेरे अंदर भी प्रगट हो गई है, तेरे गुण मेरे अंदर भी प्रगट हो गए ने। ऐसी एक अवस्था बन जाती है जद कहना पैंदा है कि सिख ते गुरु वर्गा है, गुरु सिख, सिख गुरु है, नानक भेद ना भाई। साधना कर करके भगत एक ऐसी अवस्था ते पहुंच जाता है जिथे भगवान ते भगत एक हो जाते ने। तो साहिब कहिंदे ने वड्डे दे अंदर स्नेह नहीं ते छोटे दे अंदर श्रद्धा नहीं, संबंध नहीं जुड़ेगा। अगर कोई जोड़न की कोशिश भी की गई तो ये ऐसा होगा जैसे पानी दे लकीर इयाना इयाना ही बनिया रहे, उहदे अंदर श्रद्धा ना आवे तो अध्यात्मक काम नूं शर्म अंजाम नहीं दे सकेगा। जे देने की कोशिश की हो सकता कोई कद कम चंगा कर रहे दूजा विगाड़ के रख देगा। इन्हां पंज श्लोकां नाल जो पौड़ी है
1: केरबू दी रंगीली धरती दे वसनीक स्रोतियो, तुसी ये प्रोग्राम FM रेडियो CISK 94.3 तो सुन रहे हो। ए प्रोग्राम गुरुद्वारा साहिब वैष्णव सिंह सवा विलियम्स लेक तो प्रसारित किया जा रहा है। उम्मीद रखते हाँ कि इस प्रोग्राम नूं होर भी खोज भरपूर बनाने लई तुसी सानूं सुझाव दिंदे रहोगे। साडे स्टूडियो दे टेलीफोन नंबर तां आप जी नूं पता ही है, जे नहीं तां ओह भी लिख लो जी। एरिया कोड 250-392-3074 अति फैक्स नंबर एरिया कोड 250-392-3075।
2: साडा ईमेल एड्रेस नोट करो जी singhsabha2@gmail.com। एक बार फिर नोट करो जी singhsabha2@gmail.com।
3: You are listening Sikh Radio broadcasting from Gurdwara Sahib Western Singh Sabha and Williams Lake. Any comments and suggestions please call 250-392-3874।
0: पंच श्लोका नाल जो पौड़ी है वो ए है। चाकर लगे चाकरी जे चले खसमे भाए। महाराज कहने नौकर वो है चाकर ओ है जो मालक दी आग्या विच चले। इतनी गलती स्पष्ट है कि समूह ब्रह्मंड दी मलकियत परमात्मा दी है, ईश्वर दी है। गुरु नानक देव जी महाराज ने थां थां ते उसनु साहेब आख्या, उनु खसम आख्या, उनु मालक आख्या, उनु स्वामी आख्या। बाकी कोई जमीन दा कोई मकान दा जो स्वामी है, मालिक है, साहेब है, उस तो पहले कोई होर सी। क्योंकि बहुत लंबी चौड़ी श्रृंखला चलती है, इति केती गई देख वाजे वजाए, वही एक रैसी जो साचा खुदाए। तो सदगुरु कहने ने खसम है, वो सच्चा मालिक है। उन नौकर नु चाहिए है कि मालिक दी रजा दिच तुरे, मालिक दे भाणे दिच चले, और जो भाणे दिच नहीं चल रहा मालिक दी खुशी नहीं ले सकेगा, मालिक दा आनंद नहीं ले सकेगा, मालिक दा आशीर्वाद नहीं ले सकेगा। जिथे जिथे सानू दुख प्राप्त होंदा है उत्थे उत्थे लाजमी असी मालिक दा कोई नियम तोड़ दें, कि तोड़ना यही होंदा उलंघना करनी। और नियम की उलंघना असी कर सकते हैं, अगर ना करिए तो फिर सारा उपदेश संदेश बेमैनी है। उपदेश के इसे वास्ते है कि नियम की उलंघना ना करिए। नियम की है धर्म, धर्म की है नियम। धर्म की उलंघना ना करिए, नियम की उलंघना ना करिए। धार्मिक दार्शनिक तो ऐसा कह दे रहे कि दुख है ही इस वास्ते कि किधरे ना किधरे नियम की उलंघना हुई है। किसी न किसी थां ते साडे कोल शरीर का नियम, मन का नियम, समाज का नियम, संसार का नियम टुटे है, तोड़े है। कि तोड़न तो मराद किधरे उलंघना की है, उन्हों जो है मने आने तो समाजिक दुख उदो झोली विच आण पैंदे ने जब समाज की नियमावली नूं असी मनन तो इनकार कर दईए। संसारिक कष्ट उदो झोली विच आ जांदे ने जब असी संसार की मान मर्यादा नूं एक पासे रख दईए, और शरीरक रोग उदो झोली विच आण पैंदे ने जब असी शरीर की नियमावली का त्याग कर दईए, और मानसिक रोग उदो ही जन्म लैंदे ने जब मन दे नियम नूं असी भुला दईए, बराए ताक ते रख दईए। तो दुख नियम दी उलंघना तो ही पैदा हुंदे ने। महाराज कहंदे ने ओ मालिक सच्चा है, ओ खसम है, नौकर ते ओही है जो उसकी रजा विच चले, उसके भाणे विच चले। चाकर लगे चाकरी जे चले खसमे भाए, हुरमत तिसनू अगले ओ वजो बेधूणा खाए। जो रजा विच चलदा है, महाराज कहंदे ने उसनू इज्जत मान मर्यादा दुगनी मिलती है, बहुत वधा के मिलती है। उसकी झोली इज्जत नाल भर जाती है, मान सम्मान नाल भर जाती है। वो वजो भी दूना खाए कि उन्हें पदार्थ भी दुगने मिल जाते हैं, संसार का सुख भी दुगना मिल जाता है, अध्यात्मक आनंद की भी जो है प्राप्ति हो जाती है, और प्रभु की दरगाह विच उन्हें इज्जत भी मिलती है। साहब अगे चल के कहंदे ने खसमे करे बराबरी फिर गैरत अंदर पाए। अंदर अणख ए रखे कि मैं खसम तो छोटा नहीं, मालक तो छोटा नहीं, ते मालक दी करे बराबरी। महाराज कहंदे ने अगर ऐसा कोई है, क्योंकि धार्मिक दुनिया विच ऐसा देखण नूं मिलदा है, कुछ ने ते ऐलानिया कह दिता असी रब हां, असी परमात्मा। फरौन ने कह दिता सी, हरनाकश ने कह दिता सी। मौजूदा दौर विच अनेकां ऐसे व्यक्ति ने जिन्हां ने अपने आप नूं भगवान अखाणा शुरू कीता है। भगवान कहंदे ने कि बराबरी है, कितने भी वड्डे हो जाइए फिर भी बराबरी करनी शोभा नहीं देंगी। पुत्र कितना भी वड्डा हो जाए, गुणा करके, धन करके, संपदा करके, अकल करके, मान मर्यादा करके, लेकिन एक वड्याई ते पिता दी कबूल ही करनी पेगी कि तू उसके द्वारा ही जगत दिख भेजा गया है, परमात्मा ने उसके द्वारा ही तेनू जगत दिख भेजा है। इतनी गलती तस्लीम करनी पेगी, इतना ते फिर भी कबूल करना पेगा। धार्मिक दुनिया विच बड़ी बराबरी, कोई जगत दा मालिक, कोई जगत दा गुरु, कोई महामंडलेश्वर, बड़े बड़े सिंघासन, बड़िया बड़िया गदियां, और जिस ढंग की पूजा प्रतिष्ठा है ਉਸ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਤੇ ਦੇਖ ਕੇ ਹੈਰਾਨਗੀ ਹੁੰਦੀ ਹੈ ਕਿ ਸ਼ਾਇਦ ਪਰਮਾਤਮਾ ਕੋਈ ਹੋਰ ਨਹੀਂ ਹੈ, ਇਹੀ ਪਰਮਾਤਮਾ ਨੇ, ਇਹੀ ਰੱਬ ਨੇ। ਰੱਬ ਜਾਣ ਕੇ ਜਗਤ ਪੂਜ ਰਿਹਾ ਹੈ ਕੁਛ ਵਿਅਕਤੀਆਂ ਨੂੰ, ਤੇ ਰੱਬ ਆਪਣੇ ਆਪ ਨੂੰ ਸਮਝ ਕੇ ਕਈ ਪੁਜਵਾ ਰਹੇ ਨੇ, ਇਹ ਬਰਾਬਰੀ ਕਰਨੀ ਹੈ। ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਭੁੱਲ ਕੇ ਵੀ ਨੌਕਰ ਨੂੰ ਮਾਲਕ ਦੀ ਬਰਾਬਰੀ ਨਹੀਂ ਕਰਨੀ ਚਾਹੀਦੀ, ਮਾਲਕ ਦੀ ਖੁਸ਼ੀ ਵਿਚ ਰਹਿਣਾ ਚਾਹੀਦਾ, ਮਾਲਕ ਦੀ ਰਜ਼ਾ ਵਿਚ ਲੈਣਾ ਚਾਹੀਦਾ, ਮਾਲਕ ਦੀ ਪ੍ਰਸੰਨਤਾ ਦਾ ਪਾਤਰ ਬਣਨਾ ਚਾਹੀਦਾ। ਪਰ ਜਿਹੜਾ ਬਰਾਬਰੀ ਕਰੇ, ਖਸਮੇ ਕਰੇ ਬਰਾਬਰੀ, ਫਿਰ ਗੈਰਤ ਅੰਦਰ ਪਾ, ਬਰਾਬਰੀ ਕੌਣ ਕਰੇਗਾ? ਜਿਹਦੇ ਅੰਦਰ ਗੈਰਤ ਇਸ ਗੱਲ ਦੀ ਹੈ ਕਿ ਮੈਂ ਛੋਟਾ ਨਹੀਂ, ਮੈਂ ਆਪਣੇ ਆਪ ਨੂੰ ਛੋਟਾ ਨਹੀਂ ਮੰਨ ਸਕਦਾ, ਅਹੰਕਾਰ, ਬੜਾ ਪ੍ਰਬਲ ਅਹੰਕਾਰ। ਵਜੋ ਗਵਾਏ ਅਗਲਾ ਮੋਹੇ ਮੋਹ ਪਾਣਾ ਖਾਏ। ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਉਹ ਤੇ ਆਪਣੀ ਔਕਾਤ ਹੀ ਗਵਾ ਬੈਠਦਾ, ਉਹ ਤੇ ਆਪਣੀ ਮੂੜੀ ਹੀ ਗਵਾ ਬੈਠਦਾ, ਤੇ ਅਗਾਂਹ ਸਿਵਾਏ ਦੁੱਖਾਂ ਦੇ, ਸਿਵਾਏ ਬੇਇੱਜ਼ਤੀ ਦੇ, ਸਿਵਾਏ ਜੁੱਤੀਆਂ ਦੇ ਉਸਦੇ ਮੂੰਹ ਦੇ ਉੱਤੇ ਹੋਰ ਕੁਛ ਨਹੀਂ ਪੈਂਦਾ। ਭਾਵ ਪਰਮਾਤਮਾ ਦੀ ਬਰਾਬਰੀ ਕਰਨ ਵਾਲਾ ਆਪਣੀ ਪਿਛਲੀ ਪ੍ਰਾਲਵਤ ਤੇ ਗਵਾ ਬੈਠਦਾ ਹੈ, ਤੇ ਅੱਗੋਂ ਪ੍ਰਾਪਤੀ ਦੇ ਦੁਆਰ ਬੰਦ ਕਰ ਬੈਠਦਾ। ਐਸਾ ਮਨੁੱਖ ਤੇ ਬਹੁਤ ਅਭਾਗਾ ਹੈ ਕਿ ਪੂੰਜੀ ਗਵਾ ਬੈਠੇ ਤੇ ਅੱਗੋਂ ਕੋਈ ਮਿਲਣ ਦਾ ਮੌਕਾ ਹੀ ਨਾ ਹੋਵੇ, ਅੱਗੋਂ ਕੁਛ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋ ਸਕੇ ਐਸੀ ਜੋ ਹੈ ਕੋਈ ਉਮੀਦ ਹੀ ਨਾ ਹੋਵੇ। ਅਕਸਰ ਜਿਸ ਢੰਗ ਨਾਲ ਮਨੁੱਖ ਜੀਵਨ ਬਤੀਤ ਕਰ ਰਹੇ ਨੇ, ਇਹਦੇ ਨਾਲ ਆਪਣੀ ਪੂੰਜੀ ਗਵਾ ਰਹੇ ਨੇ, ਆਪਣੀ ਰਾਸ ਗਵਾ ਰਹੇ ਨੇ, ਤੇ ਅੱਗੋਂ ਲਈ ਦੁਆਰ ਉਹ ਬੰਦ ਕਰ ਰਹੇ ਨੇ। ਸਾਹਿਬ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਕਿ ਕੋਈ ਸਿਆਣਪ ਤੇ ਨਹੀਂ ਕਿ ਮੂੜੀ ਗਵਾ ਕੇ ਤੇ ਅੱਗੋਂ ਲਈ ਆਮਦਨ ਦੇ ਦੁਆਰ ਹੀ ਬੰਦ ਕਰ ਦਿੱਤੇ ਜਾਣ। ਜਿਹੜੇ ਕੁਛ ਸੰਸਕਾਰਾਂ ਰੂਪ ਗੁਣ ਮਨੁੱਖ ਦੇ ਕੋਲ ਹੁੰਦੇ ਨੇ, ਪ੍ਰਾਪਤ ਪਿਛਲੇ ਜਨਮਾਂ ਦੇ ਕੀਤੇ ਨਾਲ ਚੱਲਦੇ ਨੇ, ਉਹ ਤੇ ਕਈ ਦਫ਼ਾ ਮਨੁੱਖ ਗਵਾ ਬੈਠਦਾ, ਤੇ ਅੱਗੋਂ ਪ੍ਰਾਪਤੀ ਦੇ ਦੁਆਰ ਸਾਰੇ ਬੰਦ ਕਰ ਬੈਠਦਾ। ਕੋਈ ਜਪ ਨਹੀਂ, ਕੋਈ ਤਪ ਨਹੀਂ, ਕੋਈ ਸੀਲ ਨਹੀਂ, ਕੋਈ ਸੰਜਮ ਨਹੀਂ, ਕੋਈ ਸੇਵਾ ਨਹੀਂ। ਜੈਸੇ ਕਿ ਸਾਹਿਬ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਪ੍ਰਮਾਨ ਕਰਦੇ ਨੇ, ਜਪ ਤਪ ਸੰਜਮ ਧਰਮ ਨਾ ਕਮਾਇਆ, ਸੇਵਾ ਸਾਧ ਨਾ ਜਾਣਿਆ ਹਰ ਰਾਇਆ। ਹੇ ਪ੍ਰਭੂ, ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦਾ ਤੇ ਕੋਈ ਸੀਲ ਸੰਜਮ ਨਹੀਂ ਹੈ, ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦਾ ਤੇ ਹੁਣ ਕੋਈ ਜਪ ਤਪ ਨਹੀਂ ਹੈ। ਹਾਂ ਇੱਕ ਗੱਲ ਹੈ, ਕਹੋ ਨਾਨਕ ਹਮ ਨੀਚ ਕਰਮਾ, ਸਰਨ ਪਰੇ ਕੀ ਰਾਖੋ ਸ਼ਰਮਾ, ਉਨਕੇ ਨੀਚ ਹਾਂ, ਉਨਕੇ ਕੋਈ ਕਰਮ ਸ਼ੁਭ ਨਹੀਂ, ਪਰ ਤੇਰੀ ਸ਼ਰਨੀ ਪੈ ਗਿਆ। ਤੋ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ, ਸ਼ਰਨੀ ਪੈ ਜਾਣਾ ਸਭ ਤੋਂ ਵੱਡਾ ਗੁਣ ਹੈ। ਨੀਚ ਤੋਂ ਨੀਚ ਮਨੁੱਖ ਵੀ ਜਦ ਪ੍ਰਭੂ ਦੀ ਸ਼ਰਨ ਦੇ ਚਲਾ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਉਹ ਨੀਚ ਰਹਿੰਦਾ ਹੀ ਨਹੀਂ। ਸਤਿਗੁਰਾਂ ਦੀ ਬਾਣੀ ਦਾ ਫੈਸਲਾ, ਰੇ ਚਿਤ ਚੇਤ ਚੇਤ ਅਚੇਤ, ਕਾਹੇ ਨਾ ਬਾਲਮੀ ਕੇ ਦੇਖ, ਕਿਸ ਜਾਤ ਤੇ ਕਹੇ ਪਦੇ ਅਮਰਿਓ ਰਾਮ ਭਗਤ ਵਿਸ਼ੇਖ। ਜਿਹੜਾ ਸੋਚ ਤੇ ਸਹੀ, ਬਾਲਮੀਕ ਕੀ ਸੀ? ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ ਸੀ। ਜਾਤ ਉਸਦੀ ਕੀ ਸੀ? ਲੇਕਿਨ ਕਿਤਨਾ ਉੱਚਾ ਰੁਤਬਾ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਇਆ। ਫਿਰ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਇੱਕ ਪੰਕਤੀ, ਜਪਹੀਨ ਤਪਹੀਨ ਕੁਲਹੀਨ ਕਰਮਹੀਨ ਨਾਮੇ ਕੇ ਸਵਾਮੀ ਤੇ ਉਤਰੇ। ਦੇਖਿਆ ਗਿਆ ਜਪ ਤੋਂ ਹੀਣੇ, ਤਪ ਤੋਂ ਹੀਣੇ, ਜਾਤ ਪਾਤ ਤੋਂ ਹੀਣੇ, ਧਨ ਸੰਪਦਾ ਤੋਂ ਹੀਣੇ, ਮਾਨ ਮਰਿਆਦਾ ਤੋਂ ਹੀਣੇ, ਪਰ ਜਦ ਸ਼ਰਨ ਦੇ ਚਲੇ ਜਾਂਦੇ ਨੇ, ਕਹਿ ਦਿੰਦੇ ਨੇ ਹੇ ਪ੍ਰਭੂ ਅਸੀਂ ਤੇਰੀ ਸ਼ਰਨ, ਹੋਰ ਸਾਡੇ ਕੋਲ ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ। ਤੇਰੀ ਸ਼ਰਨ ਪੈਣ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਸਾਡੇ ਕੋਲ ਕੁਛ ਨਹੀਂ, ਨਾ ਜਪ, ਨਾ ਤਪ, ਨਾ ਸੀਲ, ਨਾ ਸੰਜਮ, ਨਾ ਗਿਆਨ, ਨਾ ਵਿਗਿਆਨ, ਨਾ ਸੇਵਾ, ਨਾ ਸਿਮਰਨ, ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ। ਇੱਕੋ ਹੀ ਤੇਰੀ ਸ਼ਰਨ ਤੇਰੇ ਕਦਮਾਂ ਵਿੱਚ, ਬਸ ਕਦਮਾਂ ਵਿੱਚ ਪੈਂਦਿਆਂ, ਸ਼ਰਨੀ ਪੈਂਦਿਆਂ ਹੀ ਝੋਲੀ ਜਪ ਨਾਲ ਵੀ ਭਰ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਆਨੰਦ ਨਾਲ ਵੀ ਭਰ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਰਸ ਨਾਲ ਵੀ ਭਰ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਗੁਰੂ ਘਰ ਦੇ ਕੇ ਮੱਥਾ ਟੇਕਣਾ ਅਤਿਅੰਤ ਲਾਜ਼ਮੀ, ਕੀਰਤਨ ਸੁਣਨਾ ਬਾਅਦ ਵਿੱਚ, ਕਥਾ ਸੁਣਨੀ ਬਾਅਦ ਵਿੱਚ, ਸੇਵਾ ਕਰਨੀ ਬਾਅਦ ਵਿੱਚ, ਦਾਨ ਪੁੰਨ ਕਰਨਾ ਬਾਅਦ ਵਿੱਚ, ਮਹਾਵਾਕ ਸੁਣਨਾ ਬਾਅਦ ਵਿੱਚ, ਕੁਛ ਵੀ ਆ ਕੇ ਕਰਮ ਕਰਨਾ ਹੈ ਬਾਅਦ ਵਿੱਚ, ਪਹਿਲੇ ਤੇ ਤੂੰ ਸ਼ਰਨੀ ਪੈ, ਪਹਿਲੇ ਤੇ ਤੂੰ ਆਪਣਾ ਮਸਤਕ ਕਦਮਾਂ ਤੇ ਰੱਖ, ਫਿਰ ਕਰ ਜਪ। ਸ਼ੁਰੂਆਤ ਹੋਵੇਗੀ ਸ਼ਰਨ ਤੋਂ, ਲੇਕਿਨ ਜਪ ਹੈ, ਤਪ ਹੈ, ਸੀਲ ਹੈ, ਸੰਜਮ ਹੈ, ਸਭ ਕੁਛ ਕਰ ਰਿਹਾ ਹੈ, ਸ਼ਰਨੀ ਨਹੀਂ, ਸਭ ਕੁਛ ਗਵਾ ਬੈਠੇਗਾ। ਔਰ ਐਸੇ ਮਨੁੱਖ ਦੇ ਅੰਦਰ ਬਰਾਬਰੀ ਦੀ ਭਾਵਨਾ ਪੈਦਾ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਤੇ ਜੈਸੇ ਬਰਾਬਰੀ ਦੀ ਭਾਵਨਾ ਪੈਦਾ ਹੋਈ, ਛੋਟਾ ਹੋ ਕੇ ਰਹਿ ਜਾਂਦਾ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਸਤਿਗੁਰਾਂ ਨੇ ਇਹ ਜਿਹੜੀ ਨਿਯਮਾਵਲੀ ਬਣਾਈ ਹੈ ਵੀ ਪਹਿਲੇ ਤੂੰ ਸਰ ਨਹੀਂ ਪੈ, ਬਾਕੀ ਗੱਲਾਂ ਸਾਰੀ ਦੀਆਂ ਸਾਰੀਆਂ ਬਾਅਦ ਵਿਚ। ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਨੇ ਸਾਫ਼ ਫਰਮਾਨ ਕਰ ਦਿੱਤਾ, ਹੇ ਪ੍ਰਭੂ ਸੀਲ ਸੰਜਮ ਤੇ ਮੇਰੇ ਕੋਲ ਨਹੀਂ, ਜਪ ਤਪ ਤੇ ਮੇਰੇ ਕੋਲ ਨਹੀਂ, ਪਰ ਕਹੋ ਨਾਨਕ ਹਮ ਨੀਚ ਕਰਮਾ ਸਰਨ ਪਰੇ ਕੀ ਰਾਖੋ ਸਰਮਾ। ਸਾਹਿਬ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਖਸਮੇ ਕਰੇ ਬਰਾਬਰੀ ਫਿਰ ਗੈਰਤ ਅੰਦਰ ਪਾਏ, ਵਜੋ ਗਵਾਏ ਅਗਲਾ ਮੋਹੇ ਮੋਹ ਪਾਣਾ ਖਾਏ, ਜਿਸ ਦਾ ਦਿੱਤਾ ਖਾਵਣਾ ਤਿਸ ਕਹੀਏ ਸਾਵਾਸ। ਜਿਸ ਮਾਲਕ ਦਾ ਦਿੱਤਾ ਹੋਇਆ ਰਿਜ਼ਕ ਅਸੀਂ ਖਾਂਦੇ ਹਾਂ ਉਸਦੀ ਤੇ ਵਡਿਆਈ ਕਰਨੀ ਹੀ ਬਣਦੀ ਹੈ, ਬਰਾਬਰੀ ਕਰਨੀ ਨਹੀਂ। ਰਿਜ਼ਕ ਸਾਡੇ ਕੋਲ ਉਸਦਾ, ਪਵਨ ਉਸੇ ਤੋਂ ਆ ਰਹੀ ਹੈ, ਪਾਣੀ ਉਸੇ ਤੋਂ ਆ ਰਿਹਾ ਹੈ, ਸੂਰਜ ਦੀ ਰੋਸ਼ਨੀ ਉਸੇ ਤੋਂ ਆ ਰਹੀ ਹੈ, ਔਰ ਅੰਨ ਧਨ ਉਸਦੀ ਸ਼ਕਤੀ ਨਾਲ ਪੈਦਾ ਹੋ ਰਿਹਾ, ਸਾਡੀ ਝੋਲੀ ਦੇ ਜੋ ਹੈ ਪੈ ਰਿਹਾ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਜਿੱਥੋਂ ਇਹ ਰਿਜ਼ਕ ਆ ਰਿਹਾ ਸਾਡਾ ਤੇ ਕੰਮ ਹੈ ਉਸਦੀ ਵਡਿਆਈ ਕਰਨੀ, ਉਸਦੀ ਬਰਾਬਰੀ ਕਰਨੀ ਨਹੀਂ। ਨਾਨਕ ਹੁਕਮ ਨਾ ਚੱਲਈ ਨਾਲ ਖਸਮ ਚਲੇ ਅਰਦਾਸ, ਉਸ ਪਰਮਾਤਮਾ ਦੇ ਅੱਗੋਂ ਹੁਕਮ ਨਹੀਂ ਚਲੇਗਾ, ਅਰਦਾਸ ਚਲੇਗੀ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਗੁਰੂ ਘਰ ਦੇ ਵਿੱਚ ਕਿਤਨਾ ਵੀ ਜਪ ਤਪ ਕਰੀਏ, ਕਿਤਨਾ ਵੀ ਕਥਾ ਕੀਰਤਨ ਸੁਣੀਏ, ਜੋ ਕੁਛ ਵੀ ਕਰਾਈਏ, ਅਰਦਾਸ ਕਰਨੀ ਲਾਜ਼ਮੀ, ਜੋਦੜੀ ਕਰਨੀ ਲਾਜ਼ਮੀ, ਬੇਨਤੀ ਕਰਨੀ ਲਾਜ਼ਮੀ ਕਿ ਅਰਦਾਸ ਦੇ ਧੰਨਵਾਦ, ਹੇ ਪ੍ਰਭੂ ਤੇਰੀ ਰਹਿਮਤ, ਤੂੰ ਜਪ ਤਪ ਕਰਵਾਇਆ। ਹੁਕਮ ਨਹੀਂ ਚੱਲ ਸਕਦਾ, ਨਾਨਕ ਹੁਕਮ ਨਾ ਚੱਲਈ ਨਾਲ ਕਸਮ ਚਲੇ ਅਰਦਾਸ, ਹੁਕਮ ਮਾਲਕ ਕਰਦਾ ਹੈ, ਜੋਦੜੀ ਤੇ ਬੇਨਤੀ ਨੌਕਰ ਕਰਦਾ ਹੈ, ਚਾਕਰ ਕਰਦਾ ਹੈ, ਸੇਵਾ ਕਰਦਾ ਹੈ। ਤੂੰ ਸਾਹਿਬ ਗੁਰੂ ਅੰਗਦ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਫਰਮਾਨ, ਤੂੰ ਸੇਵਕ ਬਣ, ਸੇਵਕ ਬਣ ਕੇ ਚਾਕਰੀ ਕਰ। ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਇਹੀ ਕੁਛ ਪੌੜੀ ਦੇ